सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते. म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

पाण्याच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

सोनेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद मिळवा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार रसिक हो, स्वागत आहे आपलं आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे शुभांगी। मित्रांनो, जीवनाच्या टप्प्याटप्प्यात रंग भरत असताना अचानक आपण थांबतो। खरं तर असं होऊ नये म्हणूनच आजचा आपला हा विषय, तो म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी। तसं पाहिलं तर निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, तर का? ते म्हणजे आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे अशुभचिंतक। ते आपण बघणारच आहोत। पण निंदेवरून आठवलं, आपण केलेल्या प्रत्येक कर्माची प्रशंसा व्हावी असे प्रत्येकाला वाटते, परंतु कधी कधी त्या कर्मामध्ये काही कमतरता सुद्धा असू शकते। परिणामी आपल्या कार्याची निंदा होऊ शकते, बर का? म्हणूनच आपण निंदा ऐकण्याची देखील तयारी ठेवली पाहिजे। सदैव लक्षात ठेवा की जिथे प्रशंसा होते तिथे काही जणांकडून निंदा सुद्धा होणारच। तसा विचार केला तर आपण केलेल्या कामातील चुका आपण स्वतः सहजपणे काढू शकत नाही, बरोबर ना? कारण ते काम आपल्या बुद्धीप्रमाणे बरोबरच असतं। परंतु जर एखादी दुसरी व्यक्ती त्यातील चुका दाखवित असेल तर त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे। एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीचे मनापासून आभार देखील मानले पाहिजेत। मित्रांनो, जसे एखाद्या विद्यार्थ्यांचा पेपर शिक्षक तपासून देतो की नाही, त्यातील चुका दाखवतो, त्यावेळीच विद्यार्थ्याला आपली चूक लक्षात येते व ती तो सुधारू शकतो। तसाच आपला निंदक हा सुद्धा एक प्रकारे आपला शिक्षक आहे, त्यामुळे त्याचा तिटकारा न करता त्याला धन्यवाद दिले पाहिजे। लक्षात ठेवा की गुलाबाची सुगंधी फुले येण्यासाठी त्या रोपट्याला दुर्गंध येणारी खते घालावी लागतात, हे तर आपण प्रॅक्टिकल जीवंत उदाहरण पाहतो। त्याचप्रमाणे निंदा, ग्लानी व अपमान या गोष्टी आपल्या जीवनात खताचे काम करतात। जेव्हा आपण या खतामधून सुद्धा सकारात्मक चिंतन करीत राहू तेव्हाच आपल्या जीवनात सद्गुण रूपी सुगंधी फुले येतील। तात्पर्य म्हणजे आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी निंदारूपी खत गरजेचे आहे, बर का? गुलाबाला सुवासिक बनविण्यासाठी त्यावर सतत सुगंधी द्रव्याचा शिडकाव करीत राहिलो तर ते रोपटे मरून जाईल। तसेच एखाद्याच्या कार्याची सातत्याने केवळ प्रशंसाच करीत राहिलो तर त्याची प्रगती खुंटते, त्याला आपल्याला आपल्या दोषाची जाणीवच होणार नाही। त्यामुळे निंदक हाच आपला खरा मित्र आहे आणि अशा मित्रांची अधून मधून अवश्य भेट घ्यावी, कारण निंदा आपल्याला जागृत करते, जागी ठेवते आणि प्रशंसा आपल्याला झोपविते। म्हणूनच जिथे आपली प्रशंसा होत असेल तेथून कान बंद करून निघून जा। प्रशंसा एखाद्या फुगवलेल्या फुग्याप्रमाणे असते जो कधीही फुटू शकतो, बर का मित्रांनो? या उलट आपली निंदा ऐकून जो स्वतःमध्ये परिवर्तन करतो, बदल घडवतो, तो परिस्थिती रूपी वादळामध्ये सुद्धा सफल बनू शकतो। दिवसेंदिवस त्याची प्रगती होत जाते। ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्यातील त्रुटी व कमतरता वर्णन करते तेव्हा आपल्या जीवनातील सफलतेचे दरवाजे आपोआप उघडतात, कारण त्या त्रुटी आपल्या जीवनातून काढण्याचा आपण प्रयत्न करतो। त्यामुळे निंदक हा आपला एक शिक्षक आहे, खरा मित्र व शुभचिंतक सुद्धा आहे।

0: म्हणूनच निंदकाच्या इशाऱ्याला समजून जर आपण पुरुषार्थ केला, प्रयत्न केले, तर आपल्याला सफलता अवश्य प्राप्त होते.
1: मित्रांनो, निंदा एखाद्या कडव्या औषधासारखी असते बर का. पिताना कडू वाटते पण लाभ खूप होतो. सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कार्याची निंदा करते तेव्हा ती डायरेक्ट आपल्याला ऐकवत नाही. चार चौघात केलेली निंदा तर एखाद्या बाणाप्रमाणे हृदयामध्ये आघात करते. ती एखाद्या कडू कारल्यासारखी कडवट असते. पण अशा कडू कारल्याला पचविणे पण तितकेच महत्वाचे. त्यानेच आपण निरोगी बनतो. म्हणूनच आपली निंदा करणाऱ्याला नेहमी क्षमा करा. लक्षात घ्या, त्यांना क्षमा करा आणि पुढे चाला. मनामध्ये त्यांचे आभार माना, कारण त्यांनीच आपले दोष दाखवून एक प्रकारचा आरसा आपल्या पुढे ठेवला. आरसा आपल्या पुढे ठेवल्यामुळे आपण वेळेच्या आत त्याला सुधारू शकलो. मित्रांनो, या विषयाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरहंकारी बनून जो आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो ना, तोच आपल्या जीवनाला महान बनवू शकतो. आपण आधीही पाहिलं, निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे आपले विरोधी वा अशुभचिंतक. या दोन्ही निंदा करणाऱ्यामध्ये मोठा फरक असतो. जो आपला शुभचिंतक आपल्या कामातील त्रुटी काढतो त्यामागे त्याचं सकारात्मक भाव लपलेला असतो. अशा शुभचिंतकाची निंदा ऐकून आपण जर स्वतःमध्ये परिवर्तन केले तर आपण जीवनात सफल बनू शकतो. परंतु आपला अशुभचिंतक जेव्हा आपली निंदा करतो त्यात मात्र घृणाभाव, वैरविरोध, नकारात्मक भाव सामावलेला असतो. त्याला असे वाटते की याने चांगले कर्म करणे सोडून द्यावे, याला त्यात असफलता प्राप्त व्हावी, अशा निंदकाकडे दुर्लक्ष केले पाहिजे बर का. त्याने केलेली निंदा एकूण न ऐकल्यासारखे केले पाहिजे व आपण हाती घेतलेले चांगले काम निर्धाराने चालूच ठेवले पाहिजे. मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या निंदकापासून स्वतःला सावधान करणे अत्यंत गरजेचे. चला तर आता मला वाटतंय इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत भेटूयात.

नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभांगी आणि आपण कंटिन्यू करत आहोत आपला गोडसा टॉपिक निंदकाचे घर असावे शेजारी। तर मित्रांनो, निंदा तोच सहन करू शकतो जो निरअहंकारी आहे, म्हणजेच गर्व नसावा। आपल्याला कोणत्याही कलेचा, विशेषतेचा, गुणाचा वा कार्याचा अभिमान येता कामा नये। जर का अभिमान आला तर आपण जरा सुद्धा निंदा सहन करू शकत नाही बर का। अभिमानी व्यक्तीला म्हणजेच गर्विष्ठ व्यक्तीला निंदा ही अपमानाच्या रूपामध्ये अनुभवास येते आणि मग सारी खिटखिट सुरू होते। त्यामुळे निरहंकारी बनून राहणाराच आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःने परिवर्तन करू शकतो आणि आपले जीवन सफल करू शकतो। चला तर छोटीशी गोष्ट ऐकूयात। एकदा एका मूर्तिकाराला आपल्या कलेचा अभिमान जागृत होतो व त्याला वाटू लागले की माझ्यासारखा मूर्तिकार या दुनियेतच दुसरा कोण नाही। त्याला वाटले की आपण यमराजाला सुद्धा फसवू शकतो, म्हणून त्याने आपल्या सारख्या 10 मूर्ती बनविल्या आणि जेव्हा मरण जवळ आले तेव्हा त्या मूर्ती समवेत लपून बसला। इथे यमराज त्या मूर्तिकाराचे प्राण घेण्यासाठी आला, परंतु त्याला हे कळेना की यातील नेमका मूर्तिकार कोण आहे, कारण सर्वच एकसारखे दिसत होते। तेव्हा यमराजाने एक युक्ती केली। तो म्हणाला की हा मूर्तिकार किती चांगला आहे, फक्त त्याने एक चूक मात्र केली आहे। ते शब्द ऐकताच मूर्तिकाराचा अभिमान जागृत झाला। तो म्हणाला, कोणती चूक झाली महाराज, मी तर जगप्रसिद्ध मूर्तिकार आहे। असे बोलताच यमराज म्हणाला की मी तुलाच घेण्यासाठी आलो आहे। तात्पर्य म्हणजे अहंकारी गर्विष्ठ व्यक्ती जरा सुद्धा आपली चूक व निंदा ऐकून घेऊ शकत नाही। शेवटी लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जितकी आपण प्रगती करू तितके आपले विरोधक वाढू लागतात, परिणामतः निंदाही वाढत जाते। अशा वेळी निंदा करणाऱ्या व्यक्तींवर नाराज होण्याऐवजी त्यापासून काहीतरी चांगला धडा घ्या, तरच आपली सदैव उन्नती होत राहील। त्याचबरोबर आपली जीवनरूपी

बाग, फुलबाग, अनेक गुण रूपी फुलांनी जसे नम्रता, सहनशीलता, धैर्यता, मधुरता, हर्षित मुक्ता, दिव्यता इत्यादी दिव्य गुणरूपी फुलांनी फुलून जाईल। तर मित्रांनो, या विषयावरून काय लक्षात आलं बरं? ते म्हणजे निंदकाचे घर असावी शेजारी। चला तर आता इथे मी थांबवते आणि तुम्हाला तुमच्या रंगीत आयुष्यासाठी शुभेच्छा देते।

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंदवाणी.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काकस्मृती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी हे विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा। पीक

0: दीदी ऐसा क्यों नहीं होता है? जो होता है वो क्यों होता है?
1: कारण फिर वही कायदा
2: कायदा कायदा आखिर कायदा।
3: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।